0: संसजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे
1: नमस्तंग अगम्ये नमस्तस्त रम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निरासरे
0: नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजवे नमस्तस्त अजवे
1: अदेशन अदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाल
0: नमो सर्वकाले।

0: सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे
1: नमो काल काले नमस्तं दयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे
0: नमस्तं जरारण नमस्तं कृतारण नमो सर्वतंदे नमो सत्वंदे
1: नमस्तं निसाके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे
0: नमस्तं अनंते नमस्तं महान्ते नमस्तं सरागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्व सुख नमो सर्व पुख नमो सर्व कर्ता नमो सर्वार्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले